0: ਸ਼ਬਦ ਰਖਵਾਰੇ
1: ਚੌਂਕੀ ਚੌਗਿਰਦ ਹਮਾਰੇ। ਗੁਰੂ ਦਾ ਸ਼ਬਦ ਮੇਰਾ ਰਖਵਾਲਾ ਹੈ ਤੇ ਗੁਰੂ ਦੇ ਸ਼ਬਦ ਦੀ ਚੌਂਕੀ ਮੇਰਾ ਸਾਥ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਇੱਕ ਬਚਨ ਤੁਸੀਂ ਹੋਰ ਮੈਂ ਬੇਨਤੀ ਕਰਦਾ ਜਾਵਾਂ ਕਿ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਦੀ ਬਾਣੀ ਤੇ ਆਧਾਰਿਤ ਆਪਾਂ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ ਚੌਂਕੀਆਂ ਜੁਗੋ ਜੁਗ ਅਟਲ ਹੋਣ। ਮੈਂ ਪਿਛਲੇ ਦਿਨੀ ਬਾਬਾ ਸਾਹਿਬ ਜੀ ਦਾ ਜੀਵਨ, ਬਾਬਾ ਬੁੱਢਾ ਸਾਹਿਬ ਦਾ ਜੀਵਨ ਕਥਾ ਵਿੱਚ ਬਿਆਨ ਕਰਦਿਆਂ ਇੱਕ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ ਸੀ, ਜਦੋਂ ਸਿੱਖਾਂ ਤੂੰ ਸ਼ਬਦ ਦੀ ਚੌਂਕੀ ਕੱਢਣਾ ਹੈ ਉਦੋਂ ਕਦੀ ਭੁੱਲੀ ਨਾ, ਇਸ ਚੌਂਕੀ ਦੇ ਆਰੰਭਤਾ ਕਰਤੇ ਨੇ ਬਾਬਾ ਬੁੱਢਾ ਸਾਹਿਬ ਜੀ। ਬਾਬਾ ਬੁੱਢਾ ਸਾਹਿਬ ਗਵਾਲੀਅਰ ਗਏ ਨੇ ਤੇ ਹਰ ਥਾਂ ਮੈਂ ਬੇਨਤੀ ਕਰਨਾ, ਅਸੀਂ ਲੋਕ ਜਿਉਂ ਜਿਉਂ ਸਾਡੀ ਉਮਰ ਢਲਦੀ ਹੈ, ਮੈਨੂੰ ਖਿਮਾ ਕਰਿਓ, ਕੀਰਤਨ ਕਥਾ ਬਾਣੀ ਪੜ੍ਹਨੇ ਆ, ਤਿਉਂ ਤਿਉਂ ਸੰਗਤ ਸੁਣਨ ਵਾਲੀ ਸਾਡੇ ਤੋਂ ਬੇਰੁਖੀ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਤੁਹਾਡਾ ਸਭ ਦਾ ਤਜਰਬਾ ਹੈ, ਅਸੀਂ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ ਪਹਿਲਾਂ ਬੜਾ ਆਨੰਦ ਸੀ ਪਰ ਹੁਣ ਰਸ ਕਿਉਂ ਨਹੀਂ ਰਿਹਾ, ਹੁਣ ਸਵਾਦ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਕੀ ਕਾਰਨ? ਕਿ ਸਾਡੀ ਉਮਰ ਢਲਦੀ ਏ ਤੇ ਅੰਦਰੋਂ ਰਸ ਸੁੱਕਦਾ ਹੈ, ਤੇ ਬਾਬਾ ਬੁੱਢਾ ਸਾਹਿਬ ਜੀ ਦੀ ਜਿਉਂ ਜਿਉਂ ਉਮਰ ਢਲਦੀ ਏ ਤਿਉਂ ਤਿਉਂ ਉਹਨਾਂ ਦੇ ਅੰਦਰ ਰਸ ਹੋਰ ਉਮਗਦਾ ਹੋਰ ਪੈਦਾ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਤੇ ਮੈਂ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ ਸੀ ਇਸ ਗੁਰੂ ਕੇ ਲਾਲ ਦੇ ਜੀਵਨ ਨੂੰ ਕਦੀ ਪੜ੍ਹਿਓ। ਗੁਰਮੁਖੋ 130 ਸਾਲ ਇਸ ਫਾਨੀ ਸੰਸਾਰ ਤੇ ਇਹ ਮਹਾਂਪੁਰਸ਼ ਜੀ ਕੇ ਗਏ ਨੇ, ਬਾਬਾ ਬੁੱਢਾ ਸਾਹਿਬ ਜੀ ਤਕਰੀਬਨ 125 ਸਾਲ ਜੀ ਕੇ ਗਏ ਨੇ, 12 ਸਾਲ ਦੀ ਉਮਰ ਵਿੱਚ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਸਾਹਿਬ ਨੂੰ ਮਿਲੇ ਨੇ, 113 ਸਾਲ ਇਹਨਾਂ ਨੇ ਕੇਵਲ ਸਿੱਖੀ ਕਮਾਈ ਹੈ, 1-2 ਸਾਲ ਨਹੀਂ, 113 ਸਾਲ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਸਾਹਿਬ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਰਾਮਦਾਸ ਦੀ ਧਰਤੀ ਤੱਕ 113 ਸਾਲ ਸਿੱਖੀ ਕਮਾਈ। ਅਸੀਂ ਲੋਕ ਜਿਸ ਉਮਰ ਵਿੱਚ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ ਕਿ ਰਿਟਾਇਰ ਹੋ ਗਿਆ, ਇਹਦੀ ਉਮਰ 90 ਤੋਂ ਉੱਤੇ ਚਲੀ ਗਈ। ਗੁਰਮੁਖੋ ਜਿਸ ਦਿਨ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਦਾ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਪਹਿਲਾਂ ਕੀਤਾ ਉਸ ਦਿਨ ਬਾਬਾ ਬੁੱਢਾ ਸਾਹਿਬ ਜੀ ਦੀ ਉਮਰ 98 ਸਾਲ ਦੀ ਸੀ। 98 ਸਾਲ ਦਾ ਮਹਾਂਪੁਰਸ਼ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਦਾ ਗ੍ਰੰਥੀ ਸਾਹਿਬ ਬਣਿਆ, ਗੱਲ ਉਮਰ ਦੀ ਨਹੀਂ। ਉਹਨਾਂ 98 ਸਾਲਾਂ ਵਿੱਚ ਇਸ ਮਹਾਂਪੁਰਸ਼ ਨੇ ਰੋਮ ਰੋਮ ਗੁਰੂ ਕੀ ਬਾਣੀ ਜੀ ਕੇ ਦੇਖ ਲਈ ਸੀ, ਕੇਵਲ ਪੜ੍ਹੀ ਨਹੀਂ, ਇਹਨਾਂ ਨੇ ਗੁਰੂ ਕੀ ਬਾਣੀ ਨੂੰ ਜੀਆ ਹੈ। 98 ਸਾਲ ਦੀ ਉਮਰ ਵਿੱਚ ਬਾਬਾ ਬੁੱਢਾ ਸਾਹਿਬ ਜੀ ਗੁਰੂ ਕੇ ਗ੍ਰੰਥੀ ਸਾਹਿਬ ਬਣਦੇ ਨੇ, 100 ਤੇ ਤਕਰੀਬਨ 5-6 ਸਾਲ ਦੀ ਉਮਰ ਬਣਦੀ ਏ ਜਿੱਦਣ ਇਸ ਮਹਾਂਪੁਰਸ਼ ਨੇ ਚੌਂਕੀ ਆਰੰਭ ਕੀਤੀ ਸੀ। 106-107 ਸਾਲ ਦੀ ਉਮਰ ਇਹ ਚੱਲੇ ਨੇ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਸਾਹਿਬ ਦੀ ਧਰਤੀ ਤੋਂ। ਇੱਕ ਮਿਸਾਲ ਸੀ ਇਹਨਾਂ ਕੋਲ, ਇੱਕ ਨਿਸ਼ਾਨ ਸੀ ਇਹਨਾਂ ਕੋਲ, ਸ਼ਬਦ ਪੜ੍ਹਦੀ ਕੋਈ ਸੰਗਤ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਸਾਹਿਬ ਦੀ ਧਰਤੀ ਤੋਂ ਗਵਾਲੀਅਰ ਦੇ ਕਿਲੇ ਤੱਕ ਪਹੁੰਚੀ। ਬਾਬਾ ਬੁੱਢਾ ਸਾਹਿਬ ਨੇ ਕਿਲੇ ਦੀ ਪਰਿਕਰਮਾ ਕੀਤੀ ਤੇ ਪਰਤ ਕੇ ਜਦੋਂ ਮੁੱਖ ਦਵਾਰ ਤੇ ਆਏ ਤੇ ਉਸ ਦਰਵਾਜੇ ਤੇ ਨਮਸਕਾਰ ਕਰਕੇ, ਸਜਦਾ ਕਰਕੇ, ਨੇਤਰ ਸੇਜਲ ਕਰਕੇ ਫਿਰ ਪਰਿਕਰਮਾ ਕਰਨ ਲੱਗ ਪਏ। ਮੇਰਾ ਧੰਨ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਕਿਰਪਾ ਕਰੇ ਗੁਰਸਿੱਖੋ, ਅਸੀਂ ਗੁਰੂ ਨੂੰ ਭਾਵਨਾ ਦੇ ਅੱਖ ਨਾਲ ਦੇਖ ਸਕੀਏ, ਤਰਕ ਦੀ ਅੱਖ ਨਾਲ ਨਹੀਂ। ਕੱਲ ਵੀ ਮੈਂ ਅਰਜ ਕੀਤੀ ਤਰਕ ਕਟਾਕਸ਼ ਨਹੀਂ, ਜੇ ਸਿੱਖੀ ਨੂੰ ਕਮਾਣ ਤੁਰ ਨਹੀਂ ਤੇ ਫਿਰ ਸੱਤ ਬਚਨ ਕਹਿ ਕੇ ਸੁੱਖ ਮਿਲਦਾ, ਤਰਕ ਕਰਕੇ ਤਾਂ ਅੰਦਰ ਖਿੰਡਾ ਪੈਦਾ ਹੁੰਦਾ। ਭਾਵੇਂ ਅਸੀਂ ਲੋਕ ਇਹ ਗੱਲ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ ਕਿ ਅੱਜ ਦੇਖੋ ਜੀ ਪੜ੍ਹਿਆ ਲਿਖਿਆ ਸਮਾਂ ਹੈ, ਲੋਕ ਬਹੁਤ ਅੱਗੇ ਨਿਕਲ ਗਏ, ਪਰ ਮੈਂ ਇੱਕ ਬੇਨਤੀ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ, ਬਹੁਤ ਅੱਗੇ ਨਿਕਲ ਗਏ ਪਦਾਰਥ ਪੱਖੋਂ ਪਰ ਰੂਹਾਨੀਅਤ ਪੱਖੋਂ ਤਾਂ ਗੁਰੂ ਕੇ ਬਚਨਾਂ ਨੂੰ ਸੱਤ ਬਚਨ ਕਰਕੇ ਹੀ ਅੱਗੇ ਨਿਕਲਿਆ ਜਾਏਗਾ, ਤਰਕ ਕਰਕੇ ਨਹੀਂ। ਹੁਣ ਜੇ ਅਸੀਂ ਕਹੀਏ ਵੀ ਹਰ ਗੱਲ ਤਰਕ ਨਾਲ ਸੋਧ ਕੇ ਅਸੀਂ ਮੰਨਣੀ, ਕੀ ਕਰਤਾਰਪੁਰ ਸਾਹਿਬ ਦੀ ਧਰਤੀ ਤੇ ਇਸ ਘਟਨਾ ਦਾ ਹਰ ਇੱਕ ਇਨਸਾਨ ਨੂੰ ਪਤਾ ਨਹੀਂ ਕਿ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਸਾਹਿਬ ਇੱਕ ਬਚਨ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਲੈਣਿਆ, ਕਿੱਕਰ ਨੂੰ ਖਲਾ ਤੇ ਇਹਦੇ ਤੋਂ ਮਠਿਆਈ ਡਿੱਗੇਗੀ। ਮੈਂ ਸਿਰਫ ਬੇਨਤੀ ਕਰਨੀ ਚਾਹੁੰਦਾ, ਤਰਕ ਕਰਕੇ ਦੇਖੋ, ਜੇ ਆਪਾਂ ਦਲੀਲ ਨਾਲ ਪਰਖੀਏ ਤੇ ਕਿੱਕਰ ਨੂੰ ਹਮੇਸ਼ਾ ਕੰਡੇ ਲੱਗਦੇ ਨੇ, ਕਦੀ ਵੀ ਮਠਿਆਈ ਨਹੀਂ। ਅਸਲ ਵਿੱਚ ਉਹ ਖਿਰਦਾ ਤਰਕ ਵਾਲਾ ਨਹੀਂ, ਭਾਵਨਾ ਵਾਲਾ ਖਿਰਦਾ ਕਹਿੰਦਾ ਸਾਡੀ ਨਜ਼ਰ ਵਿੱਚ ਕੰਡੇ ਨੇ, ਸਮਰੱਥ ਗੁਰੂ ਚਾਹੇ ਤਾਂ ਇਸ ਕਿੱਕਰ ਨੂੰ ਵੀ ਅੰਮ੍ਰਿਤ ਫਲ ਲਾ ਸਕਦਾ, ਕਿਉਂਕਿ ਭਾਵਨਾ ਹੈ। ਉਸ ਮਹਾਂਪੁਰਸ਼ ਨੇ ਚੌਂਕੀ ਕੱਢੀ ਤੇ ਆਪ ਉਹਨਾਂ ਨੇ ਪਰਿਕਰਮਾ ਕੀਤੀ ਤੇ ਜਦੋਂ ਧੰਨ ਗੁਰੂ ਹਰਗੋਬਿੰਦ ਸਾਹਿਬ ਕਿਰਪਾਲੂ ਜੀ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਸਾਹਿਬ ਆਏ ਤੇ ਇਸ ਮਹਾਂਪੁਰਸ਼ ਨੇ ਫਿਰ ਸ਼ਬਦ ਗਾ ਕੇ ਮੇਰੇ ਸਤਿਗੁਰੂ ਜੀ ਨੂੰ ਜੀ ਆਇਆ ਕਿਹਾ। ਉਸ ਦਿਨ ਕਿਰਪਾਲੂ ਦਾਤਾ ਜੀ ਨੇ ਸ਼ਬਦ ਚੌਂਕੀ ਕੱਢਣ ਵਾਲੇ ਗੁਰਸਿੱਖਾਂ ਨੂੰ ਇੱਕ ਬਚਨ ਕਿਹਾ ਸੀ, ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਬਾਬਾ ਜੀ آپ جی نے شبد چونکی کڈی، آپ جی دی چونکی جگو جگ اٹل ہوے گی۔ پاونا والے سکھ جدو چاتی مارن گے سچ جانو تہاڈی چونکی وچ میں آپ شامل ہوواں کراں۔ بابا بڈھا صاحب نو یہ بچن کہے میں شونکی وچ آپ شامل ہاں۔ تے اج جدوں اسی ہرمندر صاحب جانے ہاں، سنکھیپ جی عرض کر کے اپنے وشے ول پھر مڑاں، ہرمندر صاحب اسی جانے ہاں، شری اکال تخت صاحب تے سودر رہ راج صاحب جی دا پاٹھ سمپورن ہوندا ہے۔ گرو کے گرنتھی صاحب اسی ویلے ایک سری صاحب ایک نشان صاحب تھلے چونکی کڈن والے گرسکھاں نوں دیندے نے۔ پہلا وہ سروور دی پرکرما کردے نے، شبد پڑھدے ہوئے درشنی ڈیوڑی وچ پرویش کر ہرمندر صاحب دی پرکرما کردے نے۔ تے جدوں وہ چونکی ہرمندر صاحب دے مکھ کیواڑ سامنے آندی ہے، اندر کیرتن بند ہو جاندا۔ کیوں؟ کیونکہ بابا بڈھا صاحب دی چونکی آئی، اس چونکی وچ ساری سکھ سنگت شامل ہو۔ اوتے پھر ارداس کیتی جاندی ہے، چونکی دا اکھری ارتھ تے پہرے داری، چونکی دا اکھری ارتھ تے رکھوالی کرنی۔ میں جڑی بینتی کردا پیا سا کہ دیکھو ساڈے شریر دے اندرے نے تے شبد میں ارج کر رہا سا، جن کا پلے تن وسے۔ اے شبد سلوک آپ نے سرون کیتا، اے دے ارتھ نے اسی لوگ کہنے دوئے نانکا ساڈی عزت ساڈی پت تاں رہے گی جے ساڈے پلے دنیا دے پدارتھ ہون۔ جے دنیا دا تن ہووے تے شرم تے پت عزت رہے گی، پر میرے سچے بادشاہ کہندے نے نہیں، اس تن نو متر کیویں کہے گا جس تن نو اکٹھیاں کر کے رب تے در تے ٹوئی نہیں۔ اصل وچ اے تیرا تن متر نہیں، کہ ساڈے شبد نے کہ شرم دھرم دوئے نانکا جے تن پلے پائے۔ پر صاحب کہندے نے سو تن متر نہ کانڈیے، اس تن نو اس پدارتھ نو کیویں متر سمجھے جت سر چوٹا کھائے۔ اگلا بچن ہے جن کا پلے تن وسے، ایتھے تن در تے دنیا دا تن۔ جنہاں لوکاں دے کول کیول دنیا دے پدارتھ نے، تن کا ناؤں فقیر، فقیر دا اخری ارتھ ایتھے وی منگتا، فقیر در تے در در دا محتاج۔ جنہاں لوکاں دے کول کیول تن ہے او در در دے محتاج نے، پر جن کا ہردے تو وسے تے نر گنی گھیر۔ جنہاں دے ہردے وچ میرے سائیں جی تہاڈا نام وس جائے، او سجن گناہ دے خزانے بن جاندے، او امولک بن جاندے نے۔ جیڑی بینتی میں کر رہا سا کہ چبن چلن رتن سے سنیر بہ گئے، چبن والے دند موت تو پہلے چلے گئے، پیراں نال اسی تردے سا اصل وچ او پیر بھی چلے گئے۔ تے بابا صاحب دا میں پرمان ارج کر رہا سا، سرانے پران پانی دا کجا پیا ہے تے پیراں وچ ستیا نہیں۔ تے اوہی ماں پرش بول کے کہہ رہے نے فریدہ حضور دا بچنے، اینی نکی جنگی ہے، اینی نکی جنگی ہے، تھل ڈونگر پویوم، اج فریدہ کجڑا سہ کو ہاں تھیوم، اج پانی دا کجا بھی سینکڑے کو دور پاس رکھے۔ دند چلے گئے پیاریو، پیر چلن والے چلے گئے، رتن دا اخری ارتھ چمک دیا ہوئیاں ہیرے ورگیاں اکھاں دی جوت چلی گئی، سنیر دا اخریر تے سن والے کان چلے گئے، چبن چلن رتن سے سنیر بہ گئے، آج شریر منجیتے پہ ہیں۔ تے بابا صاحب کہن لگے کھیڑے متی تا، کھیڑے دا اخریر تے شریر، متی دا ارتے ماری۔ کہن لگے شریر منجے تے پیا، اچھی ساری ٹاہاں ماردا پیا ہے، تے کہہ رہے سے جانی چل گئے جانی در تے پیارے، کہ جیڑے اندرے میرے نال آئے کہ میرے رب جی اے پیارے تا مینوں پہلے چھڈ کے چلے گئے۔ ایک شبد تسی گرو گرنتھ صاحب وچوں پڑھ دے، تے اکثر اے شبد جدو کسے دی موت ہوندی اے تے اسی کہنے میاں پائی صاحب جی اس شبد نوں ضرور پڑھو۔ او شبد دیاں دو تکاں تہانوں سب نوں چیتے نے کہ کہت کبیر سنو رے سنتو، کھیتی کرو نبیرا، اب کی بار بخش بندے کو بور نہ پوجل پھیرا۔ پاویں اسی یہ شبد دے ارتھ موت نال سبندھت کرنے ہیں، پر سچ جانو اے دے ارتھ نے اکھی دیکھ نہ رجیاں بہ رنگ تماشے، اے دے ارتھ جیوندے بندے نال نے، مرن تو بعد ارداس نہیں۔ کیول سچ جانی تینوں جیوندے جی اے ارداس کرن دی جات آ جائے۔ اس پورے شبد دے ارتھاں نوں کدی واچیے، छह बख्शिश कर देने देही गावा गावा नहीं देही गावा गांव शरीर एक पिंड है एक नगर है एक शहर है जियो तर मैं तो एदे विच जिंद जेड़ी ओ चौधरी बन के बैठी है देही गावा जियो तर मैं तो बस है पंच किसाना इस देही विच पंच किसान रहिंदे ने जेड़े तन दी धरती नू रोज वांदे किसान दे हथ विच ओदी मर्जी ए धरती नू वाह के ओदे विच अमृत वर्गे बीज बीज देवे ओदी मर्जी ए के धरती नू वाह के ओदे विच जहर पैदा कर दे। पंज किसान ने शरीर धरती है देही गावा जियो तर मैं तो बस है पंच किसाना केड़े पंज किसान ने नैनू अखी वेख न रजियां बो रंग तमाशे नैनू नकटू सरवनू इंद्री रसबत कह लगे ए अखा ए कान ए नेतर ए जेड़े पंज किसान ने ए साडे अंदर नू मानदे नहीं देही गावा जियो तर मैं तो बस है पंच किसाना नैनू ए अखा नकटू सरवनू इंद्री रसबत इंद्रियां जेड़े दुनिया दे रस विच खचत ने वह गुरु जी इंद्री कहा न मन ए इंद्रियां जेड़ियां ने कह कोई नू मन दियां ने उस एक बाबा जी ने बचन किया है कहन लगे बाबा अब ना बसू ए गांव हुन इस शरीर विच मैं रहना नहीं केड़ी थां ते रहना जे इस शरीर विच नहीं रहना वाहिगुरु मेहर करे शरीर विच रह के भी सानू शरीर तो उपर रहन दी जाच आ जाए रहिए असी शरीर विच पर शरीर तो उपर उठ के रहन दी जाच आ जाए। बाबा अब ना बसू ए गांव क्यों करी करी का लेखा मांगे कायत चेतू ना जदो अंतला समा आया प्यारियो इन्हां इंद्रियां ने रस भोगे पर लेखा इंद्रियां ने नहीं देना धर्म राय जब लेखा मांगे बाकी निकसी भारी ते साहब कहिंदे ने पंच किसानवा भाग गए अखां चलियां गईयां कन्न चले गए जीभ चली गई ए शरीर दी साथ सत्या ताकत चली गई पंच किसानवा भाग गए लै बांधियो जियो दरबारी अंदर वाले नू पुछया गया जिन्हां ने इस रस नू भोगिया सा सतगुरु के प्यारियो अखां वेख के रजियां नहीं चेते रखियो अखां दी जोत चली गई है कन्न देख के रजे नहीं पर कन्नां विच सुनदी ताकत खत्म हो गई है जीभ बोल बोल के स्वाद चख के रजी नहीं पर जीभ विच बोलन ते स्वाद चखन दी ताकत खत्म हो गई है प्यारियो ए पैर चल चल के रजे नहीं पर असल विच इन्हां पैरां दी ताकत ही खत्म हो गई है केड़ी चीज है जेड़ी साडे अंदर नू तृप्त नहीं होण दिंदी पई गुरु ग्रंथ साहिब जी दी अमृत बाणी विचों ही असी हजूर दा एक बचन पढ़ने इन्हां अखां तो बिना वेखण दी जांच आ जाए ते अखां रज जाणगियां इन्हां कन्नां तो बिना सुन दी जांच आ जाए ते कन्न रज जाणगे इस जीभ तो बिना बोलन दी जांच आ जाए ते गुरमुखो एक दिन जीव तृप्त हो जाएगी। ए गल वक्री के इंद्रियां बंदे दियां मर जांदियां ने पर वासना बंदे दी कदी नहीं मरदी इंद्रियां मरियां ने वासना ते नहीं मरी गुरु ग्रंथ साहिब च हजूर दा एक बचन आउंदा साहिब कहिंदे ने एक बंदे दा शरीर इतना कु निडाल हो गया ओ मंजे ते पिया ओदे कोल वेखण वास्ते अखां विच जोत नहीं सुन वास्ते कन्नां विच ताकत नहीं पर धन गुरु ग्रंथ साहिब कहिंदे ने जदों ओ कदी बोलदा ते इंज लगदा जिवें सतवें पताल तो बोलदा अखां विच जोत नहीं पर चेते रखियो अखां दी पराए रूप नूं देखण दी वासना नहीं मरी अखां दी जोत मरी है कन्नां दी सुन दी ताकत मर गई पर निंदिया सुन दी वासना नहीं मरी जीभ दी ताकत खत्म हो गई पर स्वाद चखण दी वासना अजे दी मौत नहीं हुई हसूर ने एक बचन कह कहन लगे पुंडर केस कुसम ते तौले जेड़े केस ने दुध वर्गे चिट्टे हो गए साहब कहिंदे ने कमल दे फुल दी तरह सफेद ने पुंडर केस कुसम ते तौले सप्त पताल की बाणी जदों बोलदा इंज लगदा जिवें सतवें पताल तो बोलदा अंदरों आवाज नहीं निकलदी लोचन शर्मे अखां विचों पानी वगदा अखां पूरी तरह खोल नहीं सकदा लोचन शर्मे बल बुद्ध नाठी बल भी चला गया अकल भी चली गई पर साहब कहिंदे ने खिमा करियो अंदर दी काम दी वासना नहीं गई बल चला गया ताकत चली गई, लोचन शर्म बल बुद्ध नाठी काम पवश मधानी, अजे भी वासना एदे अंदर मधानी पा के बैठी है। गुरु कृपा करे इन्हां अखां नूं आपां किवें रजा सकीए, इन्हां कन्नां नूं किवें रजा सकीए, इस जीव नूं किवें तृप्त कर सकीए। ते इत्थे मैं इक बेनती करना हुन्ना, अटैचमेंट ही डिटैचमेंट पैदा करेगी, जुड़ना ही सानू किसे तो विछोड़ेगा। असी चाहने नाम का रस आवे, ते गुरमुख दुनिया का रस तो असी छड्डन नूं तैयार नहीं। जीव तो दिन विच पता नहीं किन्नी वारी रस भोग दीए, परत के कहने सुखमनी पढ़ने अंदर नूं रस कोई नहीं आउंदा पिया। बाबा जी कहिंदे ने एते रस शरीर के कै घट नाम निवास, कदी अपनी जबान नूं दुनिया के रस तो उपर उठा। हां जे तू नाम नाल जुड़ेगा, नाम तेरिया अखा नूं भी रजाएगा, नाम तेरे कन्ना नूं भी तृप्त करेगा। सच जानी एक दिन नाम तेरी जीव नूं भी तृप्त जरूर करेगा। हजूर ने बाणी विच एक बचन कहा है, वह किवें असी कमा सकीए, जुड़ना ही दुनिया के रस तो उपर उठाएगा। मैं दो उदाहरण कई बार अर्ज करना पुन्ना कि देखो, एक बच्ची अपने पिता के घर विच रहिंदी, वह 20-25 साल तक पिता के घर का सुख माणे, साडा जो कीमती अमीर विरसा सी उस लज्जिया नूं पिता दे घर बच्ची ने पालिया। व्याह तो पहला किते 2-4 दिन रिश्तेदारां दे घर विचों बच्ची चली जाए ते वापस आए ते मां दे गल लग के रोंदी सी। अटैचमेंट ही डिटैचमेंट पैदा करेगी। रज्जांगे तां जे किसे अंदर दे रस नाल जुड़ांगे, अंदर दे रस तो बिना जितना मर्जी फोके दावे करी जाइए, अखां रजदियां नहीं, कन्न रजदे नहीं। क्योंकि असी कई जरूर जाने अखां बंद करके, ते मैं बेनती की अखां तां केवल एक लेंस कैमरा ने जेड़ियां दुनिया दियां मूर्तां साडे मन नूं पहुंचांदियां ने। ते जदों असी अखां बंद करके सिमरन विच बैठने आ, जो कुछ अखां ने मन नूं दित्ता एक एक तस्वीर मन दे सामने आउंदी है। अखां तां अंदर साडे जानकारी पहुंचांदियां। हुण ओह बच्ची पेके घर च रहिंदी है, जे विआह नहीं होया, अपने रिश्तेदारां दे गई, जदों वापस आई ते मां दे गल आके रोई, ते उस दा उत्तर सी मां कि मैं अपने घर तो बिना 2 दिन भी किते बाहर नहीं रह सकदी। ओ बच्ची जेड़ी अपनी मां तो बिना 2 दिन भी बेगाने घर विच नहीं रहिंदी, जदों उस दियां लावां होईयां, उस दा आनंद पड़िया गया, पति दे घर भी चली गई, 20-25 साल मां दे घर विचों एक दिन भी पैर बाहर नहीं पाया, जिदन पति दे घर दा आनंद माणिया, ओही बच्ची मां दे घर आके कह लगी, मां मेरे अपने घर दा बिगड़दा पे, सच जानी मैं रहांगी जरूर, 1-2 दिन तो वध मैं तेरे घर नहीं रह सकदी, क्योंकि मेरा अपना हुण कोई घर बन चुका। मेरी बेनती वल तवज्जो दिया जे, ओ बच्ची जेड़ी व्याह तो पहला 2 दिन बाहर दूजे घर विच नहीं रहिंदी, व्याह तो बाद ओ 2 दिन मां दे घर रहन नूं तैयार नहीं, क्योंकि ओदा अपना घर है, ओ अपने घर नाल जुड़ी ते मां दा घर भुल गया। गुरु के सिखो, जिदन नाम दे रस नाल जुड़ोगे, ओदन कहना नहीं पैगा अखी वेख वेख के रजियां नहीं, सच जानो ओदन अखां विचों निकलदा होया नीर भी अमृत बन जाए। ओदन कहना नहीं पैगा, ओदन कन्न भी तृप्त हो जाणगे। हजूर ने बाणी विच क्या कहन लगे, जे अखां नूं रजाणा ही ते अखां तो वेखण बिना वेखण दी जा सिख। गुरु अंगद साहिब दा सी एक बचन पढ़ने, कहन लगे, अखीं बाजों वेखणा बिन कन्ना सुनना, पैरां बाजों चलना बिन खत्थां करना, जीभ बाजों बोलना इउं जीवत मरना, नानक हुकम पछाण कै तौ खसमै मिलना, जे अपने इंद्रियां ते काबू पाणा है। गुरमुखो इनू खुशक विशा ना जाण्यो, सच जानो गुरमत दा कीमती खजाना है। असी केवल करने हैं बाहर दियां गल्लां, बाहर दियां गल्लां नाल खुश हो जांगे, पर इस मन वल झाती मार के देखो, भूत तां इक खिन भी कदी नहीं दिखदा। जिन्ना बेइज्जत साडा मन सानू करदा है, मेरा नहीं ख्याल कि जेड़े पुरने साडे अंदर पैदा हुंदे, जरूर पढ़िया अखी वेखना रजियां। मैं कहना संगत विच बैठने आ, अखां बंद करने आ, जेड़े फुरने गुरु कोल बैठ के भी पैदा हुंदे ने, कदी कागज उत्ते उन्हां फुरनियां नूं लिख के देखिए, अपने लिखे हुए भी पढ़ दिया शर्म आएगी, मन किन्ना कु मैला हो चुका। सच्चे पातशाह कहिंदे अखा तो बिना वेख, कन्ना तो बिना सुन, जीव तो बिना बोल, पैरां तो बिना चल, हथां तो बिना कर, वो भलिया मरण तो पहला जिंदे जी मर जा, तेनू समझ पै जा कि अखा तो बिना वेखना की। हुण इहदे अर्थ आम गुरमुख टीकाकार करदे ने कि अखी तो बिना वेखना कि पराया रूप देखण वाली बिरती चली गई। मैं कहना नहीं, इहदे अर्थ ए नहीं, अखा तो बिना वेखना ए नहीं कि पराया रूप देखण वाली बिरती चली गई। कुछ लोग ऐसे ने जे जमांदरू अन्ने ने, उन्हां ने तां जन्म देण वाली मां नूं भी कदी नहीं देखिया कि उन्हां ते शब्द झुकेगा अखी बाजो वेखना। इहदे अर्थ कुछ होर ने। कन्ना तो बिना सुनना, वो लोग जिन्हां दे कन्न बोले हो गए, असीं कहांगे जिउंदे जी मर गए ने, क्योंकि तां कन्नां नूं सुण ही नहीं सकते। अक्की बाजो वेखना बिन कन्ना सुनना, पैरां बाजो चलना। कई बंदे ऐसे ने जिन्हां दे जमांदरू पैर लत्तां खत्म ने, उन्हां नूं लोक व्हील चेयर ते लै के तुरदे ने कि वह जिउंदे जी मर गए, उन्हां दे पैर चलदे ने। बिन हत्थां करना, लोकां दे हत्थ नहीं काम करदे कि वह जिउंदे जी मर गए नहीं। प्यारियो, इहदे अर्थ कुछ होर ने। इहदे अर्थ पुछो गुरमुख प्यारे भाई गुरदास जी, अक्खी बाजो वेखना की है? एक है इन्हां नेत्रां नाल दृष्टमान संसार नूं देखना, एक है अपने महबूब नूं नेत्र बंद करके अपने खिरदे विच आती मार के देखना। ओ देखना की है? कबीर साहब ने एक बचन कहा है, श्लोक है, अक्खी बाजो वेखना, कहन लगे नीचे लोयन कर रहूं, ले साजन कट माहे, मेरियां अखां नहीं खुलदियां। जेड़े गुरमुख तुसी सिमरन करन वाले हो ना, अभ्यासी हो, मेरा दाता मेर करे गुरमुखो, जुड़न दा यतन करिए। उम्र ढलदी पईए पर मन रब तो दिन दिन दूर पिया जांदा है। किन्ने भागां वाले ने कि जेड़े अपने इस समय दी कदर जानदिआं एक एक दिन दी, एक एक लम्हे दी, एक एक सवास दी संभाल पै करदे। कबीर साहब कहिंदे ने पहलां अखां नाल देखिआ, तुसीं अभ्यास करके तकियो, किसे दिन इहो जिहा आनंद बणदा है। नेत्र बंद करके जदों सुरत शब्द विच जुड़दी है, इन्ना अंदर अकै रस हुंदा है। अखां खोलण दा यतन करिए ते नेत्र अपने खोलण दे बावजूद भी नहीं खुलदे, क्योंकि अखां तो बिना वेखना भी कुछ है। उहनूं बाबा जी ने कहा, जे किलमिल कार दसंता तै अनद शब्द बजंता। अखां तो बिना वेखना है, नानक से अखड़ियां बयान, जिनी दसंदो माधरी। अखी बाजो वेखना। कबीर साहब कह रहे ने कि प्यारे नीचे लोयन कर रहूं, ले साजन कट माहे, सब रस खेलू पीसू किसू लखामू नाहे। इन्ना नेत्रा नाल तू संसार नू देखना है, ते एक मैं बेनती करा, संसार अखां खोल के देखदा है, निरंकार नू देखना ते अखां बंद करनिया पैणगियां। अखां बंद करके देख लें ते जदों परत के खोलेगा फिर संसार भी निरंकार बन जाएगा। बस हां, पहला अभ्यास करना जरूरी है। अक्खी बाजो वेखना, बिन कन्ना सुनना। हुण कन्ना तो बिना सुनना की है? बाणी विच चार पौड़ियां सी जपजी साहिब सुनिया दियां पढ़ने के सुनिया है, दुख पाप का नाश। हुण इन्ना चिर हो गया सुनदिया नूं दुख नाश क्यों नहीं होए? क्योंकि बाहर दे कन्ना ने सुनिया है। स्वाद उदन आवेगा जिदन बाहर दे कन्न बंद हो जन ते अंदरों शब्द की आवाज सुनाई दे। लगभग अंदरों शब्द सुने, अंदरों गुरु का बचन सुनिए। अखां तो बिना वेखण दी जांच आ जाए, कन्ना तो बिना सुन दी जांच आ जाए, ते प्यारियो पैरां तो बिना चलना की है? असी सफर करने आ पैरां नाल। एक सफर कीता जांदा है सुरत दे नाल, उत्थे पैर काम नहीं देंदे। सुरत नाल सफर करिए, शब्द की अगवाई विच ते करोड़ां जन्मां दी दूरी खत्म हो जांदी है। खत्थां तो बिना करना की है? एक सेवा हुंदी है, आपां खत्थां नाल करने आं, ते एक रब दी दात होवे जिहड़ी खत्थां तो बिना वीस गुरु की सेवा कीती जांदी है। ओ हथ अंदर दे ने, ओ कन्न अंदर दी स्रोत है, ते गुरमुखो जिन्हों अपने जिउंदे जी मरण दी जांच आ गई, उस अवस्था नूं भाई साहिब ने कहा, कहन लगे गुरसिख संध मिले बीस एक ईस ईस, इत ते उलंघ उत जाए ठहराइए। ओ अवस्था बन जाए जिथे सिख गुरु विच अपेद हो जाए, जिउंदे जी गुरु विच मर जाए, آج جولائی دا مہینہ بتیت ہو رہا ہے، اسی دیکھنے ایک گرو کے لال دا شہادت والا دن اس مہینے وچ آیا۔ ویسے تا دو گرو کے سکھ، ایک بھائی صاحب بھائی تارو سنگھ جی تے دوجے ستکار یوگ بھائی صاحب بھائی منی سنگھ جی۔ میں عرض کرنی چاہنا گرمخو، کیڑیاں اوستھاواں تے گرو کے لال جیندے نے کہ جیڑی اینی اینی آربلا وچ وی اندر دا صدق تے اندر دا رنگ اوناں دا اتردا نہیں، تے گرو نے مہر کیتی اپنے اندریاں تے او قابو پا چکے نے۔ لوک رج کے جیندے نہیں، کوڑے پرواسے تے جیندے نے، پر او کرنی والے گرو کے لال اپنے اٹھ اٹھ دہاکے عمر بتیت کر کے بھی جدو ترن لگدے نے اندروں ترپ تو کے جاندے نے، دنیا دی بھوک لے کے نال نہیں جاندے۔ تا میں ذکر کر لگا کیونکہ تواریخ شبد کہندی ہے جس گرسکھ دے نام تے تسی خال بنایا ہے، پائی صاحب پائی لکی شاہ جی انہاں دے داماد نے پائی صاحب پائی منی سنگھ جی، آپ جی نو پتا ہونا ہے۔ پائی صاحب پائی منی سنگھ جی دے جیون نو جدو پڑھیا، دیکھو جیوندے جی گرو کے سکھ کیویں مرے نے، پائی صاحب دے اپنے پروار دے 29 جی شہید نے، ایک دو نہیں، پائی صاحب دے دادا پائی بلو راؤ جی امرتسر دی پہلی جنگ وچ تن گرو ہرگوبند صاحب دے سنمکھ شہید ہوئے نے۔ پائی صاحب جی ہونی 12 برا نے، 12 وچوں 11 برا شہید ہوئے نے۔ پائی صاحب ہونا دے 10 پتر نے، 10 پتراں وچوں 7 پتر شہید نے، پائی صاحب دے 10 پوترے نے تے 10 دے 10 پوترے شہید نے، 29 جی باندے نے اس گرو کے لال دے۔
0: You're listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.
2: Guru Granth Sahib Maharaj Ji di pavitr bani, e tor ki bani, dukhan da kaleshan da nash karan wali bani, ek omkar ton lai ke 18, 10, 20 tak sari bani ਸਰਬ ਕਲਿਆਣ ਕਰਨ ਵਾਲੀ ਕਲਿਆਣ ਰੂਪ ਬਾਣੀ ਹੈ। ਮਹਾਰਾਜ ਬਖਸ਼ਿਸ਼ ਕਰਦੇ ਹਨ ਸਰਬ ਰੋਗ ਕਾ ਅਵਖਦ ਨਾਮ। ਅੱਜ ਸੰਸਾਰ ਵੱਲ ਜਾਤੀ ਪਾਈਏ, ਹਰ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਕੋਈ ਨਾ ਕੋਈ ਦੁੱਖ ਲੱਗਿਆ ਹੋਇਆ। ਮਹਾਰਾਜ ਬਾਣੀ ਵਿੱਚ ਵੀ ਇਸ ਸੰਸਾਰ ਦੀ ਹਾਲਤ ਨੂੰ ਦੱਸਦੇ ਹਨ ਕਿ ਜਿਸ ਮਨੁੱਖ ਪੈ ਕਰੋ ਬੇਨਤੀ ਸੋ ਆਪਣੇ ਦੁੱਖ ਭਰਿਆ। ਹਰ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਕੋਈ ਨਾ ਕੋਈ ਦੁੱਖ ਲੱਗਿਆ ਹੋਇਆ, ਕਿਸੇ ਦਾ ਕਾਰ ਵਿਹਾਰ ਨਹੀਂ ਚੱਲਦਾ, ਕਿਸੇ ਦੇ ਘਰ ਤੋਂ ਦੁੱਖ ਨਹੀਂ ਨਿਕਲਦਾ, ਕਿਸੇ ਨੂੰ ਮੁਕੱਦਮਾ ਪੈ ਗਿਆ, ਕਿਸੇ ਦੇ ਘਰ ਔਲਾਦ ਨਹੀਂ ਹੋਈ ਤਾਂ ਦੁਖੀ ਹੈ। ਜੇ ਔਲਾਦ ਹੈ ਤਾਂ ਹੁਕਮ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਹੈ ਉਹ ਤਾਂ ਦੁਖੀ ਹੈ। ਅਨੇਕ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਹੋਰ ਦੁੱਖ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਸਾਰਿਆਂ ਹੀ ਦੁੱਖਾਂ ਦਾ ਜੋ ਦਵਾ ਹੈ, ਔਸ਼ਧੀ ਹੈ, ਮਹਾਰਾਜ ਬਖਸ਼ਿਸ਼ ਕਰਦੇ ਹਨ ਸਰਬ ਰੋਗ ਕਾ ਅਵਖਦ ਨਾਮ। ਮੇਰਾ ਬੈਦ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦਾ ਹਰ ਹਰ ਨਾਮ ਅਵਖਤ ਮੁਖ ਦੇਵੈ ਕਾਟੈ ਜਮ ਕੀ ਫੰਦਾ। ਮੇਰਾ ਸਤਿਗੁਰੂ ਐਸਾ ਬੈਦ ਹੈ ਕਿ ਮੇਰੇ ਤਨ ਦੇ ਰੋਗ ਵੀ ਮਿਟਾ ਦਿੰਦਾ ਹੈ, ਮੇਰੇ ਮਨ ਦੇ ਰੋਗ ਵੀ ਮਿਟ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਕਿਹੜੀ ਦਵਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ? ਆਖਿਆ ਹਰ ਹਰ ਨਾਮ ਅਵਖਤ ਮੁਖ ਦੇਵੈ। ਜਦੋਂ ਨਾਮ ਦੀ ਸਿਮਰਨ ਦੀ ਦਵਾਈ ਗੁਰੂ ਨੇ ਮੈਨੂੰ ਬਖਸ਼ੀ, ਨਾ ਤਾਂ ਮੈਨੂੰ ਇਸ ਸੰਸਾਰ ਦੇ ਦੁੱਖਾਂ ਦੀ ਤੱਤੀ ਵਾਹ ਲੱਗੀ, ਨਾ ਜਮਾਂ ਦੀ ਤੱਤੀ ਵਾਹ ਲੱਗੀ। ਇੱਥੇ ਉੱਥੇ ਆਪ ਪਰਮੇਸ਼ਰ ਰਖਵਾਲਾ ਹੋਆ। ਤੋ ਉਸ ਪਵਿੱਤਰ ਬਾਣੀ ਵਿੱਚੋਂ ਕੁਝ ਸ਼ਬਦ ਰੱਖਿਆ ਦੇ ਆਪ ਦੀ ਭੇਟਾ ਕਰ ਰਿਹਾ। ਇਹ ਸਰਬ ਰੋਗ ਦਾ ਨਾਸ਼ ਕਰਨ ਵਾਲੀ ਬਾਣੀ, ਪਰ ਇੱਕ ਸ਼ਰਤ ਹੈ, ਸ਼ਰਧਾ ਪਿਆਰ ਸਿਦਕ ਦੇ ਨਾਲ अमृत वेले जाग के इशनान करके ए बाणी पढ़िए ता फिर दुख नेड़े नहीं आ सकदे। आओ सारे गुरु की बाणी दा ए अभ्यास करिए, क्योंकि गुरु की बाणी ता है ही ऐसी।